जी साईं मुंहिंजा प्रोग्राम रोशन सुबुह खां ॿुधो पिया जी एफ एम 88 जे नेटवर्क तां मां जो मेज़बान नेमत अल्लाह जूणे जो अव्हां जी ख़िदमत में हाज़िर ऐं साईं मुंहिंजा असांजे अॼु जे प्रोग्राम जो सवाल तमामु आसान आहे। सवाल इहो आहे त ATM जेका मशीन आहे उन जो फुल नालो कहिड़ो आहे, यानी शॉर्ट में लिखियलु आहे उन जो फुल फॉर्म छा आहे। ATM जो जेको फुल फॉर्म आहे उन जो सही जवाब तव्हां ॿुधाए सघो था मैसेज में, इनबॉक्स में असां मोकिले सघो था, फेसबुक ते ऐं मोबाइल जे नंबर ते बि तव्हां असांखे ॿुधाए सघो था। असांजो मोबाइल नंबर आहे 0332123288। त साईं मुंहिंजा वरी पाण ॻाल्हि कंदासीं इश्क जी, प्यार जी। त प्यार आहे त संसार, प्यार हिकु अहिड़ो जज़्बो आहे जंहिंखे समुझण लाइ लफ़्ज़नि जी ज़रूरत न आहे हूंदी, छो त पंहिंजो प्यार हिकु ख़ुशबू आहे जंहिंखे महसूस करे सघिजे थो, बयान नथो करे सघिजे। प्यार हिकु पोतर रिश्तो आहे ऐं उहो रूहनि, दिलनि, ज़हननि जे मेलाप ऐं उमिरि आहांगी जो नालो आहे। प्यार जो पेच ऐं पेचरो अणागो ज़रूर आहे, पर साईं मुंहिंजा पोइ बि उन जी सात समात ऐं सुरूर उन में समायल हूंदो आहे। प्यार कबो न आहे साईं मुंहिंजा, प्यार थी वेंदो आहे ऐं प्यार जे बदिले प्यार घुरण न घुर्जे। प्यार ऑटोमेटिक हूंदो आहे, मशीन वांगुरु उहो थी वेंदो आहे। कंहिं जो शायरी चंद सुठियूं आहिनि त प्यार ॾेई पोइ प्यार घुरी थो, हैफ़ हुजे उस्ताद, आशिक़ु नाहीं शायदि आहीं को वॾो वापारी। त साईं मुंहिंजा इहा ॻाल्हि आहे प्यार जी, इहा ॻाल्हि आहे इश्क जी।

0: مہران کی ثقافت سے گندا ہوا. آواز کی ڈور سے بندھا ہوا.
1: جی ایف ایم 88 نیٹ ورک سندھ کی آواز.
2: ہم سندھ میں رہنے والے سندھی مہمان نواز ہیں سارے.
3: अवां जी स्किन डल ऐं बेरोनक लॻे थी, हाणे पंहिंजी स्किन खे ॾियो हिकु नओं गिलो. पेश आहे वाइट एज ब्यूटी क्रीम. अवां जी स्किन खे बणाए फ्रेश, सॉफ्ट ऐं ग्लोइंग. इन जो स्किन फ्रेंडली फार्मूलो ॾिए अव्हां खे रेडियंट लुक. रोज़ानो जे इस्तेमाल सां हर क़िस्म जी स्किन जे लाइ परफेक्ट. हाणे थियो खूबसूरत थियण वधीक आसान. वाइट एज ब्यूटी क्रीम, खूबसूरती जेका चमके हर ॾींहुं. बहितरीन रिज़ल्ट हासिल करण लाइ वाइट एज ब्यूटी क्रीम सां गॾु इस्तेमाल करियो वाइट एश ब्यूटी सोप. वाइट एश ब्यूटी सोप सां मिले चमकदार निखार ताज़गी सां गॾु. वाइट एश ब्यूटी क्रीम, ग्लोइंग स्किन जो राज. अ प्रोडक्ट बाय बायोकॉन इंटरनेशनल पाकिस्तान.
4: امڑ سندھ جے سیندھ میں ایک چمکندڑ ستارو.
5: دکھوئل انسانیت جی خدمت جو بہترین مثال.
4: اما عائشہ اسپتال نوتکانی چوک ماتلی تے عورتن دے بیمارین جی ماہر ڈاکٹریانی ڈاکٹر عتیقہ سعید.
5: روزانو صبح جو 10 خان رات جو 10 بجے تائیں مریضن جو علاج کندی.
4: اولاد جو نتھین عورتن جے مخصوص بیمارین ہئے میں سور، چیل میں سور، رت جو گھٹ تھین، کمزوری ائی عورتن ائی بارڑن جو علاج ائی الٹرا ساؤنڈ کندی آہے ائی نارمل ڈیلیوری پن کئی ونجے تھی ائی ڈاکٹر انم سعید الٹرا ساؤنڈ اسپیشلسٹ الٹرا ساؤنڈ کندی آہے.
5: ایڈریس اما آشا اسپتال نوتکانی چوک ماتلی. ودیک معلومات لائے 2347-3141-230.
6: कैश ऐं किस्तनि ते प्री कास्ट RCC घरनि जूं पकियूं छितियूं लॻाइण लाइ ख़ुशख़बरी. छा अव्हां चाहियो था अव्हां जे घरनि जूं छितियूं पकियूं हुजनि त कैश ऐं किस्तनि ते 50 साल गारंटी सां छितियूं लॻायो. सीमेंट जी जाली, ब्लॉक ऐं सस्ते में सस्ती छित लॻाइण लाइ राब्तो कंदा खुदा बख़्श होसो. मोबाइल नंबर 03002962435. एड्रेस टंडो गुलाम अली रोड मातली.
7: खुशख़बरी अवां जे पंहिंजे शहर मातली में अवां जो ॼातल सुञातल निज़ामाणी मेडिकल सेंटर राव दिलमीर गार्डन जे साम्हूं सलीम कॉलोनी टंडो गुलाम अली रोड मातली. डॉक्टर अज़ा मुस्तफ़ा CMH हॉस्पिटल कराची जी मशहूर डॉक्टरयाणी. औलाद जो न थियण, औरतन जी मखसूस बीमारियुनि जो इलाज ऐं ॿार जो न थियण बांझपन.
4: डॉक्टर अज़ा मुस्तफ़ा MBBS रेडियोलॉजी अल्ट्रासाउंड जी माहिर डॉक्टरयाणी हाणे रोज़ानो मरीज़नि जो इलाज कंदी. यादि रख निज़ामाणी मेडिकल सेंटर अवाम जी ख़िदमत लाइ 24 कलाक खुलियल रहंदो. निज़ामाणी मेडिकल सेंटर ते OT, लेबोरेटरी ऐं फार्मेसी जी सहूलियत मौजूद आहे. निज़ामाणी मेडिकल सेंटर ते नॉर्मल डिलीवरी सस्ते अघ ते कई वञे थी. वधीक मालूमात लाइ एडमिन नाना सोलंगी. मोबाइल नंबर 2310-31-43-842.
8: खुशख़बरी साफ़ ऐं शिफ़ाफ़ पाणी सिहतमंद ज़िंदगी जी ज़मानत.
9: अव्हां जे पंहिंजे शहर मातली में सिंध प्योर ड्रिंकिंग वाटर 1.5 साल खां ख़िदमत करे रहियो आहे. सिंध प्योर ड्रिंकिंग वाटर एतमाद जो नालो. मिनरल वाटर ओज़िनेटेड यूरिफिटेड
8: जेको पेश करे थो 330 मिलीलीटर, 500 मिलीलीटर, 1.5 लीटर पाणी जी बोतल,
9: 6 लीटर पाणी जी बोतल ऐं ॿियूं पाणी जूं बोतलूं मुतारिफ़ कराए रहियो आहे.
8: उन खां अलावा असां वटि रिफिल जी सहूलियत पिण सस्ते अॻिते मौजूद आहे.
9: अव्हां जे एतमाद खे क़ाइम कंदे अव्हां जी ज़रूरत जो ख़्याल रखंदे.
8: ऑफिस हुजे या घर या कारोबार, शादी ऐं ॿियनि तकरीबनि लाइ हाणे असां सां राब्तो करियो. असां वटि मातली शहर वासियुनि लाइ होम डिलीवरी जी सर्विस पिण मौजूद आहे. वधीक मालूमात लाइ मोबाइल नंबर 03718003920.
9: एड्रेस सिंध प्योर ड्रिंकिंग वाटर, वेझो सोनेरी बैंक, बदीन रोड, मातली.
4: छा तव्हां पंहिंजे कारोबार जी तरक़ी लाइ सोचे रहिया आहियो?
6: पोए जीए एफएम 90.4 मातली बदीन एक एड़ो एफएम रेडियो आए
10: जेको हले तो बिना ब्रेक ए मुसलसल
6: ऐं हा गोठन शहरन ऐं परे परे ताईं ॿुधो वेंदड़ रेडियो जी एफ एम मातली बदीन
10: बस पोइ हाणे खणो फोन ऐं पंहिंजे इश्तिहार हलाइण लाइ
6: असांजे स्टेशन मैनेजर यूनस बकारी सां हिन नंबर ते राब्तो कंदा
10: 0331252576
6: जी हा 2315525786
10: जी एफ एम रेडियो नेटवर्क
6: सिंध जो आवाज़।